सुप्रभात श्रोते हो, हे विविध भारती चे मुंबई केंद्र आहे FM 102.8 वर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 11 भाद्रपद शके 1948 त्यानुसार 2 ऑक्टोबर 2026. सकाळचे 5:55 झाली आहेत. आमची आजची सभाता सुरू होत आहे.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील। यूपीएससी शताब्दीपूर्ती सोहळ्यात पंतप्रधानांचा विश्वास। दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न। कर्जवसुलीला स्थगिती। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन। दिव्यागर समुद्रात आळंदीतील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघ अंतिम फेरीत। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी संस्थेचा शताब्दीपूर्ती सोहळा काल नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये झाला, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते। या सोहळ्यात 100 ऐतिहासिक निर्णय या पुस्तकाचं प्रकाशन तसंच एका नाण्याचं आणि एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं। विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रशासन आवश्यक आहे त्याचा मुख्य आधारस्तंभ ही संस्था असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं। ते म्हणाले,

0: पीपल प्रोएक्टिव गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराएं, लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है।
1: दुष्काळी परिस्थितीचे ट्रिगनवर निकष लागू न झालेल्या मात्र प्रत्यक्ष दुष्काळाची परिस्थिती असलेल्या 15 ते 18 तालुक्यांमध्येही अचूक पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे ते दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। पंचनामे लवकर पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे या दृष्टीनं सरकार विचार करत असून मंत्रिमंडळ उपसमितीनेही त्याबाबत शिफारस केली असल्याचंही त्यांनी सांगितलं। येत्या 3 दिवसात ते 6 जिल्ह्यांना भेटी देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावर्षीच्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या राज्यातील 265 तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास शासनानं मान्यता दिली असून शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मुंबईत दिली। सध्या राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी सण उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करावेत आणि या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगातील गुंतवणुकीचं प्रमुख केंद्र बनवण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र हे व्यासपीठ कार्यरत राहणार असून गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजांची पूर्तता करण्यासाठी राज्य शासन एकसंघ पद्धतीनं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते। यावेळी 67 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। साठेबाजी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याचा कालावधी 15 दिवसांपर्यंत कमी केला असून त्याची मर्यादा 1000 क्विंटल निश्चित केली आहे। हा निर्णय 15 सप्टेंबरपासून लागू झाला असून नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत। आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया बँकांचं पुनर्मांडवलीकरण करणाऱ्या बँकिंग सेक्टर क्लीनअप या मोहिमेविषयी।
2: भारतातील बँका विकासाचं ध्येय ठेवून काम करण्याला पुरेसं महत्व देत नव्हत्या। नेहमीच्या तपासण्यांशिवाय एखाद्या मर्जीतील कर्जदाराला मोठं कर्ज दिलं जाऊ शकत होतं आणि जेव्हा ते कर्ज बुडत असे तेव्हा ते कर्ज भरून काढण्यासाठी पुन्हा कर्ज देत असे। यामुळे बँकांनी आपली विश्वासार्हता गमावली होती। मोदी सरकारनं सत्तेवर आल्यानंतर लगेचच मालमत्ता गुणवत्ता पुनरावलोकनाचा आदेश दिला, ज्यामुळे प्रत्येक बँकेला आपल्यावर असलेल्या कर्जाच्या भाराची माहिती प्रामाणिकपणे देणं भाग पडलं। सार्वजनिक क्षेत्रातली बँकांमधील बुडीत कर्ज जवळपास 15% पोहोचल्याचं यामुळे पुढे आलं। दिवाळखोरी आणि नादारी संहिता राबवून माहिती करून घ्या, निराकरण करा, पुनर्भांडवलीकरण आणि सुधारणा यावर भर द्या अशी उपाययोजना राबवण्यात आली। बुडीत मालमत्तांचं निराकरण करण्यात आलं, बँकांचं पुनर्भांडवलीकरण करण्यात आलं आणि प्रशासन अधिक कडक करण्यात आलं। बँका आता केवळ जुनी कर्ज भरून न देता भारताच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी सज्ज आहेत। आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे।
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। यानिमित्त देशभरात ठिकठिकाणी आज अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। पुण्यात महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युक्रांतच्या वतीनं 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान कोथरूडमधील गांधी भवन इथं गांधी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। ज्येष्ठ लेखक अंबरीश मिश्र यांच्या व्याख्यानानं सप्ताहाचं उद्घाटन झालं। आकाशवाणी पुणे केंद्राचा आज 73वा वर्धापन दिन आहे. 2 ऑक्टोबर 1953 रोजी स्थापन झालेल्या या केंद्रानं बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य सार्थ करत श्रोत्यांच्या मनावर अमीट ठसा उमटवला आहे. फ्लाय दुबई विमानाचं पायलट कॅप्टन स्मिथ माचर यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही प्रसंगावधान राखत विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले. या कामासाठी त्यांच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या शौर्याबद्दल देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विविध देशांचे प्रतिनिधी यांनी स्मिथचं कौतुक केलं. कठीण प्रसंगात प्राणाची बाजी लावत कॅप्टन स्मिथ यांनी दाखवलेलं धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद आहे. स्मिथ हे युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत. राज्य आणि देशाला त्यांचा अभिमान आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातील दिवेआगरच्या समुद्रात काल 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील आळंदीतल्या शिकवणी वर्गातील होते. ते दिवेआगरला सहलीसाठी गेले होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शैक्षणिक सहलींबाबत राज्यभर मार्गदर्शक सूचना जारी करणार असल्याचं त्यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत काल पुरुष हॉकी आणि क्रिकेट संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला हॉकी संघानं याआधीच अंतिम फेरी गाठली आहे. पुरुष हॉकी संघानं अतिटतीच्या सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला तर क्रिकेट संघानं श्रीलंकेला 124 धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली. कुस्तीपटू नितेश सिवाचनं काल ग्रेको रोमन प्रकारात पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं तर नौकानयन स्पर्धेत पुरुषांच्या स्किप गटात मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स नोबेल या भारतीय जोडीनं रौप्य पदक पटकावलं. महिलांच्या स्किप नौकानयन प्रकारात हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा या जोडीला कांस्य पदक मिळालं. तिरंदाजीमध्ये वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात गणी मणीश रत्नम तिरुमरू याला कांस्य पदक मिळालं. पुरुष आणि महिला स्क्वॉश प्रकारात दोन्ही संघांनी कांस्य पदक जिंकलं. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील. युपीएससी शताब्दीपूर्ती सोहळ्यात पंतप्रधानांचा विश्वास. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. दिवेआगर समुद्रात आळंदीतील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघ अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: केंद्र सकाळचे 8:30 वाजले प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न, कर्ज वसुलीला स्थगिती. दिव्यागर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC संस्थेचा शताब्दीपूर्ती सोहळा काल नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं झाला, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. या सोहळ्यात 100 ऐतिहासिक निर्णय या पुस्तकाचं प्रकाशन तसंच एका नाण्याचं आणि एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रशासन आवश्यक आहे त्याचा मुख्य आधारस्तंभ ही संस्था असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून गांधीजींना अभिवादन केलं. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विजयघाट या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधलं त्यांचं जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये कीर्ती मंदिर इथं प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं असून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या सभेला उपस्थित राहणार आहेत. साबरमती आश्रमातही सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. गांधी जयंतीच्या निमित्तानं देशभरात आज विशेष ग्रामसभा आयोजित केल्या जाणार आहेत. या सभांमध्ये प्रशासनातील परिवर्तनकारी सुधारणा आणि उपक्रमांवर चर्चा होणार आहे. या विशेष ग्रामसभांमधून

पीपल्स प्लॅन कॅम्पेन 2026-27 म्हणजेच सबकी योजना सबका विकास या मोहिमेचा शुभारंभही केला जाईल असं ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष स्मृती नाणं आणि टपाल तिकीट जारी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनानं घेतला आहे. यासाठी 55 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या निर्णयाची अंमलबजावणी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत केली जाणार आहे. फ्लाय दुबई विमानाचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही प्रसंगावधान राखत विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसी कार्यासाठी त्यांच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विविध देशाच्या नेत्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. स्मिथ यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या भारतीय राजदूतांनी रुग्णालयात कॅप्टन मच्छार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याआधी राजदूतांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि कॅप्टन स्मिथ यांच्या प्रकृतीसाठी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे निकष लागू न झालेल्या मात्र दुष्काळ सदृश परिस्थिती असलेले 15 ते 18 तालुके पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असं राज्याचे महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पंचनामे लवकर पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान यावर्षीच्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील 265 तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली असून शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मुंबईत दिली. साठेबाजी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याचा कालावधी 15 दिवसांपर्यंत कमी केला असून त्याची मर्यादा 1000 क्विंटल निश्चित केली आहे. हा निर्णय 15 सप्टेंबरपासून लागू झाला असून नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत लागू राहणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. युक्रेन संघर्षावर परस्पर संमतीनं तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चांगल्या कल्पना आहेत असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. वाल्दाई फोरममध्ये बोलताना मोदी यांच्याशी चर्चा करताना शांततापूर्ण तोडगा काढण्यात विशेष रस दाखवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात राजकीय भूमिका तटस्थ असली तरीही शत्रुत्व संपवण्यासाठी भारत सक्रिय प्रयत्न करत असल्याचंही पुतीन म्हणाले. ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिज आणि एरोस्पेस या क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्याच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाला पाठिंबा देण्याची कॅनडाची इच्छा आहे असं मत कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिद्धू यांनी म्हटलं आहे. ते काल मिलवॉकी इथं झालेल्या G20 देशांच्या व्यापारमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते. भारत आणि कॅनडाचे पुढील 5 वर्षातला द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज डॉलर्सवरून जवळपास 70 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे असंही सिद्धू यांनी सांगितलं. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीची वाटाघाटींची 5वी फेरी येत्या सोमवारी ओटावा इथं सुरू होणार असून येत्या काही महिन्यात ही चर्चा पूर्ण करण्याचा दोन्ही पक्षांचा मानस आहे असंही ते म्हणाले. अमेरिकेतल्या मिलवॉकी इथं आलेल्या G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारताच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांवर प्रकाश टाकला. सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणं आणि शेतकऱ्यांसाठी अधिक संधी निर्माण करणं हे भारताच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे असं सांगत कोणत्याही देशावर दबाव आणण्यासाठी अन्नाचा वापर कधीही साधन म्हणून केला जाऊ नये असंही गोयल यांनी सांगितलं. या बैठकीच्या निमित्तानं गोयल यांनी ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या व्यापार मंत्र्यांशी चर्चा करून आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. आकाशवाणी पुणे केंद्राचा आज 73वा वर्धापन दिन आहे. 2 ऑक्टोबर 1953 रोजी स्थापन झालेल्या या केंद्रानं बातम्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विशेष मान्यवरांच्या मुलाखती, संगीत, नाटक इत्यादींच्या माध्यमातून श्रोत्यांवर अमिट ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील दिव्यागरच्या समुद्रात काल 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी

पुणे जिल्ह्यातल्या आळंदीतल्या शिकवणी वर्गातील होते। ते दिव्याआगरला सहलीसाठी गेले होते। समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे। या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत। आशियाई क्रीडा स्पर्धेत आज तिरंदाजीमध्ये रिकव्ह प्रकारात भारतीय महिला संघानं सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे। अंकिता भकत, कुमकुम आणि कीर्ती या संघानं ही कामगिरी केली आहे। अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या संघाला त्यांनी धूळ चारली। दरम्यान काल पुरुष हॉकी आणि क्रिकेट संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला। पुरुष हॉकी संघानं अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला, तर क्रिकेट संघानं श्रीलंकेला 124 धावांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठली। ग्रेको रोम कुस्तीपटू नितेश सिवाचननं काल पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं, तर नौकायन स्पर्धेत पुरुषांच्या स्किप गटात मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरुन सिंकल नोबेल या भारतीय जोडीला रौप्यपदक मिळालं, तर महिलांच्या स्किप नौकायन प्रकारात हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांच्या जोडीला कांस्यपदक मिळालं। गणेश मणिरत्नम तिरुमुरू याला तिरंदाजीमध्ये वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात कांस्यपदक मिळालं। पुरुष आणि महिला स्क्वॉश प्रकारात दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानं त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं। भारताच्या पदकांची संख्या 67 पोहोचली आहे। यात 11 सुवर्ण, 23 रौप्य आणि 33 कांस्यपदकांचा समावेश आहे। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे। हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। तसंच केरळ, माहे, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती। दिव्याआगर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन.

0: संस्कृतीचा इंद्रधनुष उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा।

0: एक एक दिस रेटणं मुश्किल झालं तिस पर राब राब राबून. अव आपलं सोडा, पण आपल्या पोराबाळांची तोंडी दोन घात जावे ते पण मुश्किल झालंय.
1: अहो राधाबाई, जर घराकडं लक्ष ठेवा, वाईच पोरांना अंगणवाडीत नेऊन सोडते.
0: हे अगं काय रकमे, पोरांना नाही अंगणवाडीत, पोरांना आपल्या सोबत रस्त्याच्या कामाला घेऊन चल, तेवढेच दोन पैसे जास्त मिळतात आणि पोरांच्या दोन्याच्या मीठ भाकरीची सोय बी होईल.
1: राधे, तुला ठाव आहे का?
0: काय ग?
1: आजकाल शाळेत म्हणजे त्या अंगणवाडीत मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलांच्या खाण्यापिण्याची सोय शासनानं केली आहे. माझी काळजीच मिटली बघ तवापासनं.
0: आता गो बाई, बरं झालं तिथं. चल ग, आपण बी आपल्या पोरांना शाळेत घेऊन जाऊया.
2: लाभ घ्या सरकारच्या प्रारंभिक पालन पोषण आणि शिक्षण सेवेचा. पाया घाला चांगलं आरोग्य आणि यशस्वी जीवन.

ताली ताक धुमी ताक ताली ताक धुमी ताक झाला आंब ताक धुगी ताक ताडी गेने ताक नाक ताक धुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झम धारिता जग धारिता झन झाले कोकू धारी दाबू ताडी गेने ताक धारिता जग धारिता झन झाले कोकू धारी दाबू ताडी गेने झम धारी जग धारी ताक नाक ताक ताक झुमी ताक झुमी ताक झम धारी जग धारी झाले झाले

0: मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन

आप सुन रहे हैं नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 2 सुवर्ण 2 रौप्य आणि 1 कांस्यपदकांची कमाई केली. बॉक्सिंगमध्ये लवलीना बोरगोहेनने महिलांच्या 75 किलो वजनी गटात ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावलं. तिनं अंतिम फेरीत चीनच्या बाओ झीचा 5-0 असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी लवलीना ही मेरी कोम नंतरची दुसरी भारतीय महिला ठरली आहे. महिला रिकव्ह तिरंदाजी संघानं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. अंकिता भगत कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोद या संघानं अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा 5-3 असा पराभव केला. भारतानं मिश्र रिकव्ह सांघिक तिरंदाजी प्रकारातही रौप्य पदक मिळवलं. कुमकुम मोहोद आणि धीरज बोम्मादेवरा या भारतीय जोडीला चीन विरुद्धच्या अंतिम सामन्यात 3-5 असा पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या रिकव्ह तिरंदाजी सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक जिंकलं. धीरज बोम्मादेवरा यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाचा अंतिम फेरीत दक्षिण कोरियाकडून 1-5 असा पराभव झाला. नौकायन प्रकारात नेत्रा कुमारनने महिलांच्या डिंगी प्रकारात कांस्यपदक पटकावलं. या स्पर्धेत 12 सुवर्ण 25 रौप्य आणि 34 कांस्यपदकांसह भारत एकूण 71 पदकांसह 6व्या स्थानावर पोहोचला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश आज त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहे. यानिमित्त देशभरात आणि परदेशातील भारतीय दूतावासांमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या राजघाट येथील स्मारकावर सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील राजघाट इथल्या महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. विकसित भारताच्या ध्येयासाठी बापूंचे विचार सदैव मार्गदर्शक ठरले असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि गृहमंत्री अमित शहा यांनी माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विजय घाटावरील त्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह JP नड्डा किरेन रिजिजू अर्जुन राम मेघवाल जितेंद्र सिंह एल मुरुगन यांनी संविधान सदन इथं महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच खासदार संसदेचे वरिष्ठ अधिकारी आणि शालेय विद्यार्थ्यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या विमानातील आपत्कालीन घटनेदरम्यान कॅप्टन मच्छार यांनी दाखवलेल्या धैर्याचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. या घटनेत सहवैमानिकाकडून झालेल्या हल्ल्याचा सामना करताना कॅप्टन मच्छार यांनी दाखवलेल्या धाडसामुळे विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचले. आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्ली येथील आकाशवाणी मुख्यालयात स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना पुष्पांजली वाहिली. महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शासनाच्या मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेअंतर्गत नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 74,794 कृषीपंप बसवण्यात आले आहेत. या योजनेसह प्रधानमंत्री मोफत सौरघर स्वयंपूर्ण महाराष्ट्र अवासीय सौरघर योजनेच्या जनजागृतीसाठी महावितरणतर्फे 17 ऑक्टोबरपर्यंत परिमंडलात तालुका स्तरावर सेवा संकल्प अभियानही राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन। माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली।

0: आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 12 सुवर्णांसह 72 आणि महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे. यानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. देशाला जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीतल्या संविधान सदनातही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, मंत्रिमंडळातले नेते आणि इतर संसद सदस्य उपस्थित होते. बांगलादेशातले भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी आज महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नक्षलवादी कारवाई यांच्या निर्मूलनाविषयी.
1: 1967 बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्यात जमीनदार आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरू झालेली सशस्त्र चळवळ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्यवस्थाविरोधी बनली होती. देशाच्या खनिज संपन्न भूभागात विशेषत आदिवासी बहुल दुर्गम प्रदेशात नक्षल यांच्या दहशतीमुळे विकासाची फळं तिथल्या नागरिकांना चाखता आली नाहीत. डाव्या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारनं त्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली. विश्वास निर्माण आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम राबवून राज्य सरकारांची समन्वयानं नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळालं. आदिवासी भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, हिंसक कारवायांना बलपूर्वक आळा घालणं, शरण आलेल्या नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी निधी देणं अशा विविध मार्गांनी हा प्रश्न केंद्र सरकारनं सोडवला. जून 2022 राबवलेलं ऑपरेशन थंडरस्टॉर्म, सप्टेंबर 2022 ऑपरेशन ऑक्टोपस, डबल बुल आणि चक्रबंध, तसंच 2025 राबवलेलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आणि गेल्या मार्चमध्ये राबवलेलं ऑपरेशन भीमबर्ग या मोहिमांमुळे नक्षली कारवायांना पायबंद बसला. त्याचवेळी नक्षली संघटनांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांची नाकेबंदी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत विविध कारवायांमध्ये सुमारे 92 कोटी रुपये आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली. शरण आलेल्या नक्षलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आलं. 3 वर्षापर्यंत दरमहा 10 कोटी रुपयांचा स्टायपेंडही दिला जातो. या विविध उपायांमुळे 2024 ते 2026 मार्चपर्यंत 3927 नक्षल्यांनी शरणागती पत्करली. यातले काही जण त्यांच्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदावर होते. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. नक्षलग्रस्त भागात पायाभूत सेवा सुविधा विकासाला चालना देणं, संपर्क यंत्रणा सक्षम करणं, तिथल्या युवकांना रोजगारक्षम बनवणं असे उपायही राबवण्यात आले. परिणामी नक्षली हिंसाचारात लक्षणीय घट झाली. 2014 नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 126 होती, ती 2026 2 वर आली आहे. 31 मार्च 2026 रोजी भारत नक्षलमुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली.
0: फ्लाय दुबईचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाला अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. सौदी वृत्तसंस्थेनं सौदी गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही वैमानिकांना अबुधाबीला हलवण्यात आलं. कॅप्टन स्मिथ यांना संयुक्त अरब अमिरातीत आणलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं भारतीय दूतावासानं कालच सांगितलं होतं. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधला. स्मिथ यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली.
2: स्मिथ नमस्ते.
3: नमस्ते सर.
2: कैसे हो? अभी तबीयत कैसी है?
3: सर सब ठीक है सर, सब ठीक.
2: देखिए पूरा देश आपके लिए प्रार्थना कर रहा है।
4: महामृत्युंजय का जाप सब दूर चल रहे हैं।
3: यस सर।
4: आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने, यानी फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने और इतने लोगों की जान बचाई। और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग।
0: यावेळी स्मित यांनी विमानातला घटनाक्रम प्रधानमंत्र्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले। जागतिक शांततेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलेली प्रशंसा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशीच पुतीन यांनी केलेलं हे कौतुक मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक शांततेसाठी एक विश्वासार्ह आवाज म्हणून उदयाला आला आहे हेच अधोरेखित करतं असं शहा म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपल्या दमदार कामगिरीने विविध खेळांमध्ये पदकं मिळवली। मुष्टीयुद्धात लवलीना बोर्गोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं। तिरंदाजीतही रिकव्ह प्रकारात भारतीय महिला संघानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं। अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड या तिघींचा यात समावेश आहे। मिश्र रिकव्ह सांघिक तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं। पुरुषांच्या रिकव्ह सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्य पदक पटकावलं। नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिने कांस्य पदक जिंकलं। या कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत 6व्या स्थानावर पोहोचला आहे। भारताची पदक संख्या 72 झाली असून त्यात 12 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे। मिझोराममध्ये आयझॉलजवळ कार खोल दरीत कोसळून दूरदर्शनचे वृत्त संचालक नंपीबोऊ मारिदमाई आणि पीआयबीचे अतिरिक्त महासंचालक एंगमपामे यांच्यासह 3 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला। जखमी कारचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। शवविच्छेदनानंतर मृतदेह मणिपूरमधल्या त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहेत। अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत। शेगावाहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला। मृत आणि जखमी वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी मेघे इथल्या नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे सदस्य आहेत। जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयातून सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलं असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे तसंच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे। पोलीस या अपघातासंबंधी पुढील तपास करत आहेत। आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्ली इथल्या आकाशवाणी मुख्यालयात स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात आला। याप्रसंगी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली। या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पांजली वाहिली तसंच परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत त्यांनी इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत वृक्षारोपणही केलं। यावेळी वृत्त विभागाचे अतिरिक्त महासंचालक एस सुब्रमण्यम यांची उपस्थिती होती। ठळक बातम्या पुन्हा एकदा। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन। माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली। आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 12 सुवर्णांसह 72 आणि महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
5: आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे। आता आपण ऐकणार आहोत वृत्त।
6: सूरजचा तलाब है, वहां तलाब के किनारे बैठता हूँ, फिर अकेले जी भर कर रोता हूँ। उसके बाद हमारे गांव में बेसहारा राह भटके हुए बच्चों के लिए एक रिमांड होम बना है। उन बच्चों के लिए कुछ मिठाई ले जाता हूँ। उन बच्चों को मेरा गाया गीत सुनना अच्छा लगता है और उन्हें गाने सुनाता हूँ, किशोर दा के गाने, और ये सब चक्कर में मेरा दुख दर्द मुझसे किनारा कर लेते हैं। वहीं हमारे एक साथी कह रहे हैं कि ईश्वर करे विविध भारती श्रोता परिवार के प्रत्येक सदस्य

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली। महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार। आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतांची पदक संख्या 12 सुवर्णांसह 72 आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी। देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे। यानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली। देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या विजयघाट इथल्या स्मारकावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली। नवी दिल्लीतल्या संविधान सदनातही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी प्रधानमंत्री मोदी, लोकसभेचे सभापती बिर्ला, मंत्रिमंडळातले नेते आणि इतर संसद सदस्य उपस्थित होते। महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्यात अनेक ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत मणिभवन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते। नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही या नेत्यांना अभिवादन करण्यात आलं। राज्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांमध्ये आदरांजली वाहण्यात येत आहे। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात तसंच नागपूरच्या व्हरायटी स्क्वेअर इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी इथं महात्मा फुले विद्यापीठात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। मुंबईत काल झालेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8,57,452 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार झाले। या गुंतवणुकीतून 2,91,000 अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे। विमान तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा आणि स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातले प्रत्येकी 10 करार यात आहेत। डेटा सेंटर्स, माहिती तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात 4,15,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित आहे तर ऊर्जा, बॅटरी, कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात 1,00,000 कोटीहून अधिक रकमेच्या गुंतवणुकीचे करार झाले। याशिवाय अंतराळ, खाणकाम, धातू उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, रसायन, शेती यासारख्या विविध क्षेत्रांमधल्या गुंतवणुकीसाठीही करार झाले। गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्यासाठी शासन एकसंघ पद्धतीनं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। गुंतवणूकदारानं प्रकल्पाची निवड केल्यानंतर जमीन, वीज, पायाभूत सुविधा, परवानग्या आणि कुशल मनुष्यबळ या सर्व बाबींसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रकल्पाला गती देण्याची जबाबदारी शासनाची असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। या परिषदेत चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, नाशिक, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, पालघर आणि मुंबई महानगर प्रदेश अशा विविध भागात गुंतवणुकीचे प्रस्ताव असून राज्याच्या सर्व भागांमध्ये विकासाच्या संधी पोहोचविण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य आणि महिला आणि बालविकास विभागानं संयुक्तपणे 1,000 दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करावं आणि मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। यासाठी विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम न करता माता आणि बालकांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक पद्धतीनं काम करावं असंही मुख्यमंत्री म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नक्षलवादी कारवायांच्या निर्मूलनाविषयी.
1: 1967 बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्यात जमीनदार आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरू झालेली सशस्त्र चळवळ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्यवस्थाविरोधी बनली होती. देशाच्या खनिजसंपन्न भूभागात विशेषतः आदिवासी बहुल दुर्गम प्रदेशात नक्षल्यांच्या दहशतीमुळे विकासाची फळं तिथल्या नागरिकांना चाखता आली नाहीत. डाव्या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारनं त्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली. विश्वास निर्माण आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम राबवून राज्य सरकारांची समन्वयानं नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळालं. आदिवासी भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, हिंसक कारवायांना बलपूर्वक आळा घालणं, शरण आलेल्या नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी निधी देणं अशा विविध मार्गांनी हा प्रश्न केंद्र सरकारनं सोडवला. जून 2022 राबवलेलं ऑपरेशन थंडरस्टॉर्म, सप्टेंबर 2022 ऑपरेशन ऑक्टोपस, डबल बुल आणि चक्रबंध, तसंच 2025 राबवलेलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आणि गेल्या मार्चमध्ये राबवलेलं ऑपरेशन भीमबर्ग या मोहिमांमुळे नक्षली कारवायांना पायबंद बसला. त्याचवेळी नक्षली संघटनांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांची नाकेबंदी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत विविध कारवायांमध्ये सुमारे 92 कोटी रुपये आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली. शरण आलेल्या नक्षलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आलं. 3 वर्षापर्यंत दरमहा 10 कोटी रुपयांचा स्टायपेंडही दिला जातो. या विविध उपायांमुळे 2024 ते 2026 मार्चपर्यंत 3,927 नक्षल्यांनी शरणागती पत्करली. यातले काही जण त्यांच्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदावर होते, अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. नक्षलग्रस्त भागात पायाभूत सेवा सुविधा विकासाला चालना देणं, संपर्क यंत्रणा सक्षम करणं, तिथल्या युवकांना रोजगारक्षम बनवणं असे उपायही राबवण्यात आले. परिणामी नक्षली हिंसाचारात लक्षणीय घट झाली. 2014 नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 126 होती, ती 2026 2 आली आहे. 31 मार्च 2026 रोजी भारत नक्षलमुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपल्या दमदार कामगिरीनं विविध खेळांमध्ये पदकं मिळवली. मुष्टीयुद्धात लवलीना बोरगोहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तिरंदाजीतही रिकर्व प्रकारात भारतीय महिला संघानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. अंकिता भकत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड या तिघींचा यात समावेश आहे. मिश्र रिकर्व सांघिक तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकर्व सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्यपदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिनं कांस्यपदक जिंकलं. या कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत 6व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची पदक संख्या 72 झाली असून त्यात 12 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्यपदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीनं प्रतिवर्षी दिला जाणारा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार यंदा मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख 51,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या रविवारी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गा देवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयात सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलं असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 12 सुवर्णांसह 72 आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: अब विविध भारती आपके एलेक्सा डिवाइस पर भी उपलब्ध। बस आपको इतना कहना है, एलेक्सा प्लीज प्ले विविध भारती।
1: प्लेइंग द लाइव ब्रॉडकास्ट ऑफ ऑल इंडिया रेडियो विविध भारती।
2: हवाओं पे लिख दो हवाओं के नाम।
0: इसके अलावा वेव्स ओटीटी, इंटरनेट स्ट्रीमिंग और न्यूज ऑन एआईआर एप्लीकेशन के जरिए सारी दुनिया में उपलब्ध है आपकी अपनी विविध भारती।
3: मेरा साया साथ होगा।
4: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली। मुंबईत काल झालेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8,57,452 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार झाले। या गुंतवणुकीतून 2,91,000 अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह 2 मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक केली। या प्रकरणात आणखी 2 जणांचा शोध सुरू आहे। हत्येमागचा उद्देश आणि शस्त्राचा शोध पोलीस घेत आहेत। आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्णपदकांची कमाई केली। मुष्टीयुद्धात लवलीना बोर्गोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं। परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात तर पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात सुजित कलकल यांनीही सुवर्णपदकं पटकावली तर 80 किलो वजनी गटात अंकुश पंघाल याने सुवर्णपदक पटकावलं आहे। तिरंदाजीत महिलांच्या रिकर्व सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं। भारताकडे सध्या 15 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांसह 75 पदकं असून पदक तालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
5: जब तुम्हें मैंने पहली दफा देखा था, मुस्कान ने तुम्हारी मेरे दिल को जीता था। जाने तुम्हारी काली आंखों का जादू था या गोरे गालों की हंसी, जाने अनजाने ही सही मैं तुम्हारे प्यार के जाल में फंसी।

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. नवी दिल्लीसह राज्यभरात विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA कडून पुन्हा निलंबित. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, मुष्टीयुद्धात 4, महिला हॉकी आणि तिरंदाजीत 1-1 सुवर्णपदक. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आज देशभरात दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्त राज्यातही अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. मुंबईतल्या मणिभवन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कुलाब्यातल्या इंदिरा डॉक इथं झालेल्या स्वच्छता अभियानात भाग घेतला. धारावी एक्सपिरियन्स सेंटरमुळे धारावीकरांच्या मनात पुनर्विकासाविषयी असलेल्या शंका, अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून विश्वासाचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या केंद्रात आजच्या धारावीच्या स्वरूपासह भविष्यातली घरं, कार्यस्थळं, रस्ते, खुली मैदानं आणि सामाजिक पायाभूत सुविधांचं प्रत्यक्ष तसंच डिजिटल दर्शन घडणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या आवडेल तिथं कोठेही प्रवास पास योजनेतला पास आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी प्रत्यक्ष आगारात जावं लागणार नाही. या योजनेअंतर्गत दिला जाणारा 4 आणि 7 दिवसांचा पास आता महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसंच मोबाईल ॲपवरून काढता येणार आहे. हा पास प्रिंट किंवा मोबाईलमध्ये PDF स्वरूपात दाखवता येईल. राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे. त्यांना सचिव पदाचा कार्यभार अध्यक्षांच्या संमतीनं इतर अधिकाऱ्यांकडे सोपवून राज्य सरकारच्या सेवेत रुजू होण्याचे आदेश सरकारनं काल रात्री जारी केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी MPSC च्या सचिवांना हटवण्याचं आश्वासन दिलं होतं. देशासह राज्याच्या विविध भागात विविध पक्षांनी आणि संघटनांनी आज आंदोलनं केली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीनं मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी, संगीतकार विशाल ददलानी यांच्यासह विविध मान्यवरांनी या

0: आंदोलनात उपस्थिती नोंदवली. पोलिसांनी परवानगी नाकारूनही तरुणाई मोठ्या संख्येनं घोषणांचे फलक आणि तिरंगा ध्वज घेऊन इथे जमली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. जेन नेक्स्ट मुंबई या नावानं काही तरुणांनी काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून मुंबईत मंत्रालयाजवळ आंदोलन केलं. आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी संस्थेच्या व्यवस्थापनावर जबाबदारी निश्चित करणं आणि संचालकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयआयटी मुंबईच्या काही विद्यार्थ्यांनी उपोषणाला सुरुवात केली. नेट पेपरफुटीचा मुद्दा मध्येच अर्धवट सोडून काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके इतर मुद्द्यांकडे वळल्याच्या निषेधार्थ लातूरमध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटानं आंदोलन केलं. एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं त्याला पाठिंबा दिला आहे. यवतमाळमध्ये दुष्काळाची मदत ताबडतोब देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनीही उपवास ठेवला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना आणि आम आदमी पक्षानं नवी दिल्लीत आंदोलन केलं. पोलिसांनी जंतरमंतरवरून सुमारे 700 जणांना ताब्यात घेतलं.
1: सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातल्या वडकी इथल्या गोदामाचा औषध विक्री आणि वितरण परवाना पुन्हा रद्द केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली. यापूर्वी 27 ऑगस्ट रोजी एफडीएनं रिॲक्टिन प्लस या गोळ्यांच्या पॅकेजिंग, साठवणूक, दस्तऐवजीकरण आणि औषधं परत मागवण्याच्या प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्यानं या गोदामावर कारवाई केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत विभागानं यापूर्वीची कारवाई मागे घेतली. त्यानंतर एफडीए पुणे विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी काल हा नवीन आदेश जारी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह 2 मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक केली. या प्रकरणात आणखी 2 जणांचा शोध सुरू आहे. हत्येमागचा उद्देश आणि हत्याराचा शोध पोलीस घेत आहेत. नाशिक पोलिसांनी आज 2 बांगलादेशी पुरुषांना अटक केली आहे. हे दोघे 5 ते 7 वर्षांपासून पंचवटीतल्या फुलेनगर परिसरात राहत होते. मजुरी करणाऱ्या या दोघांकडे बनावट आधार कार्डही आढळून आलं आहे. मुंबईतल्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेनं वायू प्रदूषण नियंत्रण आणि अंमलबजावणी कृती आराखडा 2026 तयार केला आहे. त्यानुसार प्रत्येक विभागात किमान 10 प्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करून त्यांच्यावर नियमित देखरेख ठेवली जाणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. भारताकडे सध्या 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांसह 76 पदकं असून पदकतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
0: हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात चीनला 1-0 हरवत सुवर्णपदक मिळवलं. या विजयामुळे भारताला 44 वर्षानंतर या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं असून हॉकी संघाचं 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थानही निश्चित झालं आहे. मुष्टियुद्धात भारतीय खेळाडूंनी आज 4 सुवर्णपदकांची कमाई केली. लवलीना बोरगोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात, परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात, सुजित कलकल याने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात आणि अंकुश पंघाल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या तिरंदाजीत रिकव सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. मिश्र रिकव सांघिक तिरंदाजी प्रकारातही कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्यपदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिनं कांस्यपदक जिंकलं. सेपाक टॉकरा प्रकारात भारताने पुरुषांच्या क्वाड्रंट स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये उद्या होणाऱ्या 20 षटकांच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानची पडेल. हा सामना उद्या सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान आशियाई स्पर्धांच्या परवा होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज निरू धांडा हिची

0: करण्यात आली आहे. या स्पर्धेत नीरूने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलं आहे.
1: धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून आहेत. एकाचं अस्तित्व असेल तरच दुसऱ्याचं अस्तित्व टिकून राहतं, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मुंबईत केलं. जग विविध विरोधाभास, संघर्ष आणि टोकाच्या विचारसरणींमुळे अनेक आव्हानांना सामोरं जात आहे. या परिस्थितीत मानवतेला मार्गदर्शन करण्याची क्षमता भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेत आहे, त्यामुळे जग आज भारताकडे आशेने पाहत आहे, असं ते म्हणाले. भारतानं आपल्या ज्ञानाचा प्रसार कधीही अन्य देशांवर आक्रमण करून किंवा सक्तीनं धर्मपरिवर्तन घडवून केलेला नाही. उलट मानव कल्याणाच्या निस्वार्थ भावनेतून भारतानं आपलं ज्ञान जगाला दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे. डेक्कन कॉलेजमध्ये हे केंद्र स्थापन केलं जाईल. हिंगोली जिल्ह्यात असलेलं औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येत्या 5 तारखेपासून दुरुस्तीच्या कामासाठी 1 महिना बंद राहणार आहे. नाशिक महानगरपालिकेनं मॉल, मल्टीप्लेक्स हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पेट्रोल पंप तसंच व्यावसायिक संकुलं आणि अन्य खासगी आस्थापनांमधली महिलांची स्वच्छतागृहं विनामूल्य खुली करण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महिला आणि मुलींसाठी स्वच्छ सुरक्षित स्वच्छतागृहांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. नवी दिल्लीसह राज्यभरात विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA कडून पुन्हा निलंबित. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, मुष्टीयुद्धात 4, महिला हॉकी आणि तिरंदाजीत 1-1 सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व संरक्षणाचे लाभ देण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस। पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये अभिजात मराठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करायला केंद्र सरकारची मान्यता। जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी WTAच्या निकषांवर आधारित पर्याय शोधण्याचं भारताचं G20च्या मंचावर आवाहन। आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, पदक तालिकेत भारत 5व्या स्थानी। महिलांना मिळणाऱ्या मातृत्व आणि बालसंगोपनाच्या लाभांची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय महिला आयोगानं असंघटित क्षेत्रातल्या गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार महिलांनाही या लाभांच्या कक्षेत आणण्याची शिफारस केली आहे। देशातल्या 90% अधिक महिला कामगारांना सध्या या लाभाचं प्रभावी संरक्षण मिळत नसल्याचं आयोगानं नमूद केलं आहे। बालसंगोपन रजा फक्त आईपुरती मर्यादित न ठेवता दोन्ही पालकांमध्ये समान विभागली जावी। सध्याची 730 दिवसांची बालसंगोपन रजा एकाच संस्थेत काम करणाऱ्या दोन्ही पालकांना प्रत्येकी 365 दिवस दिली जावी असं आयोगानं सुचवलं आहे। 2030 टप्प्याटप्प्यानं खासगी क्षेत्रातही बालसंगोपन रजा आणणं, पगारी पितृत्व रजा सक्तीची करणं आणि पाळणाघरांची संख्या 5 लाखांवर नेणं या शिफारसींचाही यात समावेश आहे। मूल दत्तक घेतलेल्या मातांसाठीची रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्याची शिफारसही आयोगानं केली आहे। फ्लाय दुबईचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाला अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे। सौदी वृत्तसंस्थेनं सौदी गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही वैमानिकांना अबुधाबीला हलवण्यात आलं। कॅप्टन स्मिथ यांना संयुक्त अरब अमिरातीत आणलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं भारतीय दूतावासानं कालच सांगितलं होतं। दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधला। स्मिथ यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली।
1: स्मिथ नमस्ते।
2: नमस्ते सर,
1: कैसे हो? अभी तबीयत कैसी है?
2: सर सब ठीक है सर, सब ठीक।
1: देखिए पूरा देश आपके लिए प्रार्थना कर रहा है। महामृत्युंजय का जाप सब दूर चल रहे हैं।
2: यस सर।
1: आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने यानी फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने और इतने लोगों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग हैं।
0: यावेळी स्मिथ यांनी विमानातला घटनाक्रम प्रधानमंत्र्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले। केंद्र सरकारनं पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे। डेक्कन कॉलेजमध्ये हे केंद्र स्थापन केलं जाईल याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम राज्य सरकारनं आधीच हाती घेतलं होतं। तो केंद्राकडे सादर करून आवश्यक निधी प्राप्त करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। नागरिकांना अत्यानंद होतो आहे असं ते म्हणाले। आसाम, बंगाली, पाली आणि प्राकृत भाषेचं अभिजात केंद्र स्थापन करायलाही केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे। प्रधानमंत्र्यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंच्या 8व्या ई लिलावाला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या लिलावात दिल्लीच्या विविध पैलूंचं दर्शन घडवणाऱ्या 30 स्मृतीचिन्हांचा समावेश आहे। यात फोटोफ्रेम, मूर्ती

0: ही शिल्प दिल्ली मेट्रोच्या प्रतिकृती, क्रीडा स्मृतिचिन्ह आणि इतर कलात्मक वस्तूंचा समावेश आहे. या लिलावातून मिळणारा निधी नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. मिठी नदीतला गाळ काढण्याच्या कथित 65 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया याची आज मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेनं दिलेल्या कंत्राटातल्या आर्थिक अनियमिततेसाठी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पालिकेनं कोची इथल्या मॅटप्रॉप नावाच्या कंपनीकडून घेतलेल्या उपकरणांच्या मदतीनं गाळ काढण्यासाठीचा प्रकल्प हाती घेतला होता. मात्र या प्रकरणातला मुख्य आरोपी केतन कदम यानं या उपकरणांची बनावट बिलं तसंच वाढीव दर दाखवून 65 कोटी रुपये वसूल केले होते. कदम याची चौकशी करताना त्याचा अभिनेता दिनो मोरिया याच्याशी अनेकदा फोनवरून संवाद झाल्याचं समोर आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आज देशभरात दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या निकषांवर आधारित पर्याय काढण्याचं आवाहन केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं. अमेरिकेत G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या परिषदेत ते बोलत होते. व्यापारात निर्माण झालेल्या अडथळ्यांना काही देशांकडून केल्या जात असलेल्या मदतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गरीब देशांमध्ये मनमानी किमतीवर हा माल विकला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. चंडीगढच्या लवली प्रोफेशनल विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 7 विद्यार्थ्यांसह 9 जणांना अटक केली आहे. यापैकी 1 जण अल्पवयीन आहे. या प्रकरणात जाळपोळ, लुटालूट, दंगल करणं, मालमत्तेचं नुकसान, पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ, पोलिसांवर हल्ले करणं आणि राष्ट्रीय महामार्ग अडवून धरल्याप्रकरणी 2 FIR दाखल केल्याची माहिती जालंधर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नवीन सिंगला यांनी दिली. पतियाळा जिल्ह्यातल्या चितकारा विद्यापीठात 2 विद्यार्थिनींनी कथितरित्या आत्महत्या केल्यावरून गेल्या आठवड्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात पोलिसांच्या वाहनांची तोडफोड झाली होती. यात समाज माध्यमावरून खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि विविध करांमुळे परवडणारी घरं बांधणं शक्य होत नाही, त्यामुळे स्वस्त घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारनं प्रोत्साहनात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी क्रेडाईनं केली आहे. केंद्र सरकारनं परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलावी अशी मागणी क्रेडाईचे अध्यक्ष शेखर पटेल यांनी कोलकाता इथं आयोजित पत्रकार परिषदेत केली. सध्याची प्रतिसदनिका 45 लाख रुपयांची कमाल किंमत मर्यादा हटवावी असंही ते म्हणाले. सरकार या मागण्यांवर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 6 सुवर्णपदकं, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली. भारताकडे सध्या 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्यपदकांसह 76 पदकं असून पदक तालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात चीनला 1-0 हरवत सुवर्णपदक मिळवलं. या विजयामुळे भारताला 44 वर्षांनंतर या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं असून हॉकी संघाचं 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थानही निश्चित झालं आहे. मुष्टियुद्धात भारतीय खेळाडूंनी आज 4 सुवर्णपदकांची कमाई केली. लवलीना बोरगोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात, परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात, सुजित कलकल याने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात आणि अंकुश पंघाल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या तिरंदाजीत रिकव सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. मिश्र रिकव सांघिक तिरंदाजी प्रकारातही कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्यपदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिनं कांस्य पदक जिंकलं. सेपाक टॉकरा प्रकारात भारताने पुरुषांच्या क्वाडन स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये उद्या होणाऱ्या 20 षटकांच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानची पडेल. हा सामना उद्या सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान आशियाई स्पर्धांच्या परवा होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा हिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत नीरूने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलं आहे.
0: आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या हॉकी संघातल्या प्रत्येक खेळाडूला 11 लाख रुपये आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 5.5 लाख रुपये पुरस्कार जाहीर केला आहे. हॉकी इंडिया हा पुरस्कार देणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व संरक्षणाचे लाभ देण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये अभिजात मराठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करायला केंद्र सरकारची मान्यता. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी WTOच्या निकषांवर आधारित पर्याय शोधण्याचं भारताचं G20च्या मंचावर आवाहन. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, पदक तालिकेत भारत 5व्या स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ढलती चाय रात। श्रोताओं, आज का ये कार्यक्रम अब बस यहीं तक। होगी मुलाकात फिर कल। इस वादे के साथ दीजिए हमें अनुमति। नमस्कार। FM 102.8 आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर हे विविध भारतीचे मुंबई केंद्र आहे। श्रोते हो, आजच्या या सभेची सांगता आता आम्ही इथेच करत आहोत। पुन्हा आपली भेट उद्या पहाटे पहिल्या सभेत सकाळी 5:55 वर। तोपर्यंत शुभरात्री, जय हिंद।